0: Assalamualaikum.
1: Assalamualaikum. Rodiye ke megahertz divi FM megadi gado samgendawa emme ha ehun tenna waru ufaveri baajveri doha kan edamun divi FM mun kuriye genda raaj hendura mrs laage mulin aashoya ka ekiga miyedu megadi ga me baddal kolle algon fahida
0: den sama megadi ga divi FM adoh mun genda huri ha faraata ka admi ge iturun raaj ge ke kan kolta ga dirule huri ha faraata ka eid mubarak
1: miyeda ki barakaatun furi genwa hitta ka dirun geneste adi huri ha maanek ge ves mujtamaya ufaveri kan geneste maad ने राज्य के कि कांगड़ तक उन राज्य के मिस्की तक उन ना मैदान तक उन इविगें दिया ईदो नमाद के तक बीरो के मैं अंगड़ तक आए कि गा ईदो के आ है तुम का एमएम विस फिर के इंदर कोम्मे गया कुमिस दुआनी ईदो सुफुरा के मीर वहाँ के कुन तो के बस दो समा
0: मियादो देंग उन्नानी देव कमिश्नर का विस्तार ऐसे बाउले इंगे एक हिसाब तक ये विस्तार करे मित्र वस कोलो हम दें आमी विस्तार आगे सब बुंबई कंटे तक कैंसल वे समाउफावेर आयली ईद अखब वेगें दान का मम्मी उम्मीद करनी मी ईद अखी वेस
1: दें अल्हा ईद अखी हमें कन मी कलंडर गोड़ना बंदो दो हेनो मी दें मातिवरी गुरुबानिया नुगुडा फदा हम ईमान तेरी कमा आयली अदि रहमत तेरी कम गे कुलुन थंग आला को दे दो हे गे गुत ग मी ओननी दें मी हम अर्गुन मेंगे बुरा मसे के तका फिकुर तका याल तफात वन तंग इफराको शुक्र वेरे कम गे इंग अजुमे ग हम इमें एकति गंड कम वाद वो होगे गोत कमे ओननी दालगुन में मेदुगे शोवेस कुरिया गेंदा रो हम ईद फोर लवा तका एकी गालगुन में कुरिया गेंदा नि देगे तो गालगुन में गे एहुन तेरी नवस फुरसत ओनना ने शोगा बावेरे वमगे
0: एहुन तेरी अनन नोट कुरमुन गेंदा नि पीएसएम ए आ में दुरे को मैसेज कुरमुन गेंदा नि डीएफएम 91 मी पेज तारीख बलालम
1: ಮೇದಕಿ ಹತಾವಿಸ್ ಮೇ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ದಿಹೆ ಜುಲ್ಹಿಜ್ಜ ಸಾಧಿಸತೆ ಕಸಾಳಿ ಸಾತೆ ಇದು ದೋಸ್
0: ಇದು ದೋಸ್ ಫಹಿಯ ಬಸ್ ಇದು ಮುಬಾರಿಕ್
1: ಈದ್ ಮುಬಾರಿಕ್ ಎಮ್ಮ ದೆನ್ ಅಲ್ಗುನ್ ಮೆಂಗೆ ಮಿ ಶೋಗ ಬ್ಯಾವೆರಿ ಉಮ್ಗೆ ಫುರ್ಸತ್ ಒಣ್ಣಾಣೆ ದೆನ್ ಈದುಗೆ ಮಜಲ್ ಗುಳೇರ ಸುಮ್ಮಿದ್ ಕುರನಿ ಹಮ ಶೋಗ ಬ್ಯಾವೆರಿ ವಿಲಾಣೆ ಕಮ ಏರುನ್ ತಾಮಿ ರಡಶ್ಕುಡಮಿನ
0: ಅಡುವ ಹಾಲಾಣೆ ಕಮ ತೋ
1: ರಡಶ್ಕು ಐಸ್ ಈದು ಫಾಹ ಕುರಾ ಗೋಯಿಂಗ್ ಒಳುಂ ಫಿಲ್ವಾಲಂ ಹಮ ಬೇಣುಂ ವೇ ಹೆಮ ಡಿ ಎಫ್ ಎಂ 91 ಮಿ ಪೇಜ ಪಿ ಎಸ್ ಎಂ ಯಾ ಮಿದುರ್ ಕೊ ಮಿ ಜೇನಿ ಮೆಸೇಜ್ ಕೊಲ್ಲ
0: ನೋಗಡಿ ತಿರಿಹ ಹಮ ಮೇದಗೆ ಮಿ ಶೋ ಕುರಿಯ ದಾಯಿರುಗ ಫಶಾನಿ ಹಮ ಈದುಗೆ ಫೋರಿಗೆ ದಲವೇಕು

0: Assalamu alaikum. Armen Korea Migenda Miyadu ke finiburu live show ga shahu adi fakko miti me har hulumale Central Park sarahaddu ga Miyadu ke mi show ke tere me sarme hama vihaves gina Bavari nawaha ka dakka la Bavari edla lavataka idu tahuniya fonum ke kankan Korea genda ni fakko kobakina
1: rangalwan mi sarahaddu ga hama wara fori ga da Miyadu mi hama idu ge harakata Korea dani me harves me eki kahala kankan eba Korea de mitenu ga ves ए मार्गो में मिसारा हद्दुगा तिबी मी हुना वाक दक्खा लें मी दुगे शो कुरे गेंदाने
0: एकी एकी एसो ई त गुली गें तफातु एकी टेंट त एकी एकी स्टॉल तंग हिंगा मुंदा एरो हम कुड़ कुदी ना कुले वेने तफातु गेम तक आ एकी का कुरिया मी देनी दें कोम में कुछ कंगे बदे हम वरने था ना मिसाल का एम में फुल तम स्टॉल उन कार्ड मी देनी दीफा देंगे गा हुन मसे के फुर हम कोल दी मा एक आर्ड गा हम थगने में जाने ती एक को हम फील वी मा फुर हम वी मा मी देनी इनाम एम हम एकी गेम कुले लागे मी तुत्तु कुदी ना ವರ ಮೀ ಅಘೂರಿ ಇನಾಮ ತಕ ಐಕೀಗ ಕುರಿಯ ಮೇದಣಿ ದೆನ್ ವರ ಫಸೇ ಗೇಮ್ ತಕೆ ಮಿಹಿರಿ ಮೀ ಬೋಳ ವಟ್ಟ ದೆನ್ ಉಣ್ಣ ಮಹಮ ಮೀ ಪಜಲ್ ದೆ ರಾವಾಲ ಏಕಾದ ಏಕೀಗಿ ಕಂಕಂ ಮಿ ಕುರೆನಿ ದೆನ್ ಮಿತನ ಹಮ ಹಮೇಕನಿ ತುತ್ತು ಕುದಿನನು ಏಕ್ ರಟ್ಟೆ ಹಿಂ ಏಕಿ ಉಮ್ರಗೆ ರಟ್ಟೆ ಹಿಂ ತೆನ್ ಏಕ್ವೇರಿ ಗ್ರೂಪ್ ತಕುಗೆ ಸೆ ಬೋಳೆ ಹೆಮ್ಮ ಮೀಗೆ ಬೇವೆರಿನ ಅವಾಹ ಕದಕಲ ಮೇದುಗೆ ಶೋ ಕುರಿಯ ಗೆಂದಾನಿ ಫುರ್ತ ಮೆಸಮ್ಮ ವರ ಫೋರಿಗದ ಲವೆ ಈದಾ ಗುಣುಂ ಹುರಿ ಫೋರಿಗದ ಲವೆ ಕುಂ ಶೋಫಾ ಶಾಣಿ

0: பூரும்.
1: नोदी के मेगाहर्ट्ज दिवे फ मिगड़ी गाड़ में कुरिया में गेंदा फिनी पुरु मिया दुगे शो का लाइव को शाहो में हम वाकु तुम वाकु ता सेंट्रल पार्क सरहा दुगा मिति भी वारा फोर गद को मिदनी हम हावीर वा वारा का आइला तक का रट्टे हिन्ना एक उम्र फुरा के फरा त मी सरहा दुगे बफेने की गेम कुड़ मुगा मेड़ा नि मिफार के सितुरु बैवेरे का वाह कदा का अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम अस्सलाम.
1: और नमक केन
2: आयशत हिसान.
1: आयशत हिसान हिसान को बाकी कोल्ल मिकोलंग आस्ते वाले
2: లక్ష్మణ్
1: ಮಾಲೆ ಗೆಮ್ಮೆ ದುರು ಹಂದಾಣ ಕಂಗ್ ಈದುಗೆ ಕೊಂಗ್ ಹಂದಾಣ
2: ಲೈಟ್ ತ ಲೈಟ್ ದಿಲ್ಲ ಫೋನ್ ನ ಹಂದಾಮಣಿ ಹಮೆ ಕಣೆ ಮಾಲೆ ಗಣೋ ಮೇಣ ಅಬ ದಿಸ್ ಕಾಮೆ
1: ಮಿಹಾರ ದೋ ಕಂ ಕಂ ಕಿ
2: ಮಿಹಾರ ಅಸ್ಲ ಅರ ಸಾಡಿ ಐ ಲೈಕ್ ಮಿಹಾರ ದೆನ್ ವೆನ್ ಮೈ ಬೇಬಿ ಗ್ರೋಸ್ ಐ ಥಿಂಕ್ ಶಿ ವಿಲ್ ಬಿ ಹ್ಯಾಪಿ ಕರ್ನೆ ಗೆ ಮಿಹ ಕಾಲ ಕಂತ ತ ಹಂದಾ ಹುಣ್ಣಾ ತೇವೆ ಕುಡ
1: ಹರ ಮೆ ವಡ ಕುಡೆ
2: ಗೇ ಗಬ ದಿಸ್ ದೋ ಒಳವೆಣಿ
1: ಎಂಗ ಎದುನ್ ಲಣೆ ದೋ
2: ಎದುನ್ ರೀತಿ ಎದುನ್ ಲೈ ಲೈಟ್ ತಬ್ಬಲ ಮಮ ಮೆಣ್ಣ ಕೊಣೆ ಕುಣ ಹಂದಾ ವೇದೆ
1: ಇಸಣ್ಣ ಮೀ ರಾಜ್ಯಗ ವರ ಗಿನ ಮೀ ರತ್ತಂ ಎ ಬೋರಿತ ಅದೋ ಇದು ಫಾಹಗ ಕೂರ ಅದೋ ಮೀ ಅತುಂ ಗುಣಾಲೆವೆ ಆ ಫೋರ್ಗದ ರತ್ತಕೆ ಎ ಬೋರ್ ಮಿಬಣಿ ಹುರಿಹಾರಶಿಗೆ ಫಾಹಗ ಬೋರೆ ಇಸಣ್ಣ ಮೆ ದಾಹಿ ಬಣಿ ಕೊಂಡ್ರಶಕ